0: नमो राजसं राजसं तामसं सात रूपे
1: नमो परम तत्तं अतत्तं स्वरूपे
0: नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने
1: नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने
0: नमो जुद जुदे नमो ज्ञान ज्ञाने
1: नमो पूज पूजे नमो पान पाने
0: नमो कले कर्ता नमो सांत